0: Arthika Sahayogam Itopi Sudarhi Kartum Ruchim Pradarshitavantau Rashtrapatihi Sends Pass Church Ityatra Abhi Gamishati Hyaha Navadilyam Yada Virodha Pradarshanam Hinsayam Parivartitaha Tada Ashta Dashot Taraika Shatatopyadhikaha Arakshakaha Vranitaha Raniteshu Vishesha Rakshaka Ayuktaha Sanyukta Rakshakayuktaha Aparayuktaha Uparakshakayuktaha Anyecha Varishthadhikarinaha Sammelitaha Santi Ekasmin Vaktavye Dilyaha Arakshakaha Avadan Yat Virodha Pradarshana Samaye Pradarshana Karibhi Akramakam Hinsat Makancha Acharanam Pradarshatam Punaha Punaha Purva Sujanaha Vidhi Sammatani Nirdeshani Chaprapyapi Te Vidrohaham Kritavantaha प्रवर्तमानानाम निषेधात्मक आदेशानाम च उल्लंघनम कृतवन्तः दिल्ली आरक्षी बलेन उक्तम यत् प्रदर्शनकारी भी आरक्षकानाम उपरि आक्रमणम कृतवन्तः आरक्षकानाम प्रशासकीय वाहनान च भंगं कृत्वा हिंसाम आचरितवन्तः येन सार्वजनिक व्यवस्थायाः कृते गंभीरा विभीषिका समुत्पन्नासीत् बलेन उक्तम यत् अवशिष्ट व्रणितानाम आरक्षक कर्मचारीणाम चिकित्सा विधि परीक्षणम प्रचलति दिल्ल्या रक्षी बलेन उक्तम यत् कलह समये प्रायः षष्ठी आंदोलनकारिणः अपि व्रणिताः जाताः ते उक्तवन्तः यत् प्रायः सप्ततिः प्रदर्शनकारिणः निगडिताः सन्ति समुचित विधि प्रक्रिया आरब्धा अस्ति सहैव भारतीय न्याय संहितायाः प्रासंगिकोपबन्धैः अथ अन्य प्रासंगिक विधिभिः च एफआईआर प्राथमिकी इति पञ्जीकृतमस्ति यूक्रेन देशस्य ओडिसा पत्तनात् प्रस्थानावधौ एमवी गोल्डन लियो इत्यस्याम नौकायाम कृताक्रमणस्य भारतेन निंदा कृता विदेश मंत्रालयः एकस्मिन् वक्तव्ये अवदत् यत् चत्वारः भारतीयाः नागरिकाः दुर्दैववशात् मृत्युमुपगताः एकः गंभीरावस्थायां चिकित्सालये उपचाराधीनः अस्ति मंत्रालयेन उक्तं यत् उपलब्ध सूचनानुसारं घटना समये पञ्च भारतीय नागरिकः सह सप्तदश चालक दलस्य सदस्याः आसन् विदेश मंत्री डॉ एस जयशंकरः नवदिल्ल्यां पनामा देशस्य विदेश मंत्रिणा हेवियर एडवार्डो मार्टिनेज आचा वास्केस इत्यनेन सह मेलनं कृतवान् ह्यः जाते उपवेशने डॉ जयशंकरः लैटिन अमेरिका कैरिबियन क्षेत्रयोः प्रवेश द्वार रूपेण पनामा देशेन सह भारतस्य संबंधस्य गहनतायाः महत्त्वं अधोरेखितवान् व्यापारोद्योग विकास स्वास्थ्य कृषि शिक्षा आंकिकीय सहयोगादीनां प्रगति विषये उभौ विस्तृतं विमर्शं कृतवन्तौ बहुपाक्षिक मञ्चेषु सहभागित्वस्य विषये अपि तौ अवदताम् प्रशासनेन संसूचितं यत् अस्य वर्षस्य जून मास पर्यन्तं देशे प्रायः 49,55,55 कोटि उपयोक्तारः यूपीआई इत्यनेन सह संबद्धाः जाताः इति वार्ताः
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಚಿತ್ರದುರ್ಗ ಎಫ್ಎಂ ಪ್ರಸಾರ ಕೇಂದ್ರ ಸಮಯ ಈಗ ಸರಿಯಾಗಿ 7:10 ಇದೀಗ ದಿನಚರಿ ಕೇಳುಗರೇ ಗಮನಿಸಿ ಯುವ ಸಬಲೀಕರಣ ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಇಲಾಖೆಯಿಂದ ವಿವಿಧ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹಧನ ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನಕ್ಕೆ ಅರ್ಜಿ ಆಹ್ವಾನಿಸಲಾಗಿದೆ ಜುಲೈ 31ರಂದು ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು ಕೊನೆಯ ದಿನ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳು https://sevasindhu.karnataka.gov.in ಮೂಲಕ ಜುಲೈ 31ರೊಳಗೆ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ ಒನಕೆ ಓಬವ್ವ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿರುವ ಸಹಾಯ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಚೇರಿಯನ್ನು ಅಥವಾ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08194235635 ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಿ 08194235635ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು ಸಮಗ್ರ ಕೃಷಿ ಪದ್ಧತಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ವರ್ಗದ ರೈತರಿಗೆ ತರಬೇತಿಯ ಮಾಹಿತಿ ಇದು ಹಿರಿಯೂರು ತಾಲೂಕಿನ ಬಬ್ಬೂರು ಫಾರಂನಲ್ಲಿರುವ ಜಿಲ್ಲಾ ಕೃಷಿ ತರಬೇತಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಜುಲೈ 22ರಿಂದ 24ರವರೆಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕೃಷಿ ವಿಕಾಸ ಯೋಜನೆಯಡಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ವರ್ಗದ ರೈತರಿಗೆ